हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय